रसिकमणी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिंग करीत आहात ऑन योन AM2. म्हणजे कार्यक्रमाच्या आरंभी आज महेश कारी यांच्या सुमधुर आवाजात होणार आहे, तेव्हा ऐकूया लहानपण देगा देवा.

मंडळी हो कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आणि सध्या सृष्टी आणि सिरियल यांच्या समुद्र आवाजात ऐकूया बाई.

म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे तेव्हा दीपा सुचित्रा यांच्या समुद्र आवाजात याची सांगता होणार आहे. बाई पण भारी देवा आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.